0: हर माण्हू जो पंहिंजो हिसाब किताब हूंदो आहे. साईं मंठार साहिब जी वॾी महिरबानी जॾहिं असांखे हिकु सुठी गुज़ारत ॿुधाई. हाणे हलंदासीं असांजो भलोड़ सुगड़ आहे गुलबेग जमाली साहिब तरफ़. जेके असांखे ख़ुदा जे ॾिने मां छा था ॿुधाइनि साईं. अस्सलाम वालेकुम.
1: साईं वालेकुम सलाम बाबा साईं.
0: साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा?
1: अलहमदुलिल्लाह द्वार बाबा साईं. सलीम साहिब ख़ुशि आहियो?
0: दुआऊं अलाह जा एहसान. तव्हां ॿुधायो कीअं पियो लॻे?
1: शुक्र अलहमदुलिल्लाह बहितरीन.
0: भलीकार चऊं था. हीअ अॼोको असांजो प्रोग्राम GFM नेटवर्क जे तसलसल सां असांजे सॼे नेटवर्क ते कनेक्ट आहे. तव्हां असांखे ख़ुदा जे ॾिने मां छा ॿुधाईंदा साईं?
1: साईं असां

0: ई थींदो आहे त माण्हू जंहिंखे हिकिड़ी शिफ़ा मिलंदी आहे त उहो ॾाढो मुतमैन बि हूंदो ऐं उहो ख़ुशि बि हूंदो। त प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ अव्हांजे समातुनि ते पहुचे पियो 0301-2196-851 लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851। डॉक्टर साहिबु ॾिसो, असीं उहो दोस्तनि खे इहा ई चवंदा आहियूं जीअं हिन अधु जो वात बि न पियो पटिजे, यानी हुनजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु हिकिड़े जो बीठल हो, उहो माण्हू ॾिसो केतिरो ख़ुशि हो, उहो तव्हां ॾिसो उन मां अंदाज़ लॻाए सघो था।
1: जी साईं, बिल्कुलु, असांखे बेइंतिहा ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ो क़िस्म जो जेको पेशंट हूंदो आहे जंहिंखे किथां बि फ़र्क़ु न पवंदो आहे, असांजी होम्योपैथिक ट्रीटमेंट सां उनखे फ़र्क़ु पवंदो आहे, लेकिन शिफ़ा अलाह ताला जी हूंदी आहे ऐं दवा असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे जेको आहे बहितर खां बहितर ऐं जर्मन होम्योपैथिक मेडिसिन्स जे हवाले सां दवाऊं ॾियूं त जी हू बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। ऐं अलाह ताला जी महिरबानी सां पेशेंट जॾहिं बिलीव करे ईंदो आहे ऐं दवा खे रेग्यूलर तरीक़े सां मुकमल तरीक़े सां परहेज़ सां गॾु इस्तेमालु कंदो आहे ऐं यकीन सां इस्तेमालु कंदो आहे त हुनखे बिल्कुलु फ़र्क़ु थी वेंदो, चाहे हू पहिरां कराची छो न वियो हुजे, चाहे हू लाड़काणो छो न वियो हुजे, सखर छो न वियो हुजे, पर जॾहिं असां वटि ईंदो आहे ऐं दवा हुनखे ॾींदा आहियूं ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां सबूत तव्हांजे साम्हूं आहे त पेशंट जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे पंहिंजी ज़बानी ॿुधाए पियो त असांखे अलहमदिल्ला फ़र्क़ु पियो आहे।
0: तमामु बहितरीन दोस्त, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी 94 जे स्टूडियो मां लाइव पेश कयो पियो वञे। अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव्हां सां गॾु आहे असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु मारूफ़ हुसैन आचार ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। 0301-2196-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। अव्हां खे कॾहिं बि मायूस नाहे थियणो, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाब इलाज कंदा आहिनि। इन खां अलावा अव्हां खे हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, फालिज यानी जंहिंखे अधरंगो आहे, यानी भले खणी केॾो बि पुराणो अधरंगो हुजे, 10 साल जो, 15 साल जो, 20 साल जो, यकीन अलाह ताला उनखे शिफ़ा ॾियण वारो आहे। अव्हांखे केॾो बि पुराणी ख़्वारिश आहे, अव्हांखे केॾो बि पुराणो जोड़नि जो सूरु आहे, संदनि गोॾनि जो सूरु आहे, घणा माण्हू वेहंदा आहिनि त उथी न आहिनि सघंदा, अलाह ताला जे तरफ़ां शिफ़ा रखियल हूंदी आहे ऐं डॉक्टर साहिबु इलाजु कंदो आहे। जीअं असां हिकिड़े माण्हू जा व्यूज़ हलायासीं जेको तमामु परे खां पीर जो ॻोठ खां आयो, पीर ॻोठु ॾिसो मेहरापुर खां काफ़ी परे आहे, ईअं सम्झो खैरपुर खां बि काफ़ी अॻिते ई आहे, त उतां बि हिकिड़ो 60-70 किलोमीटर खां, या ॾिसो अॻु में बलोचिस्तान जा पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा आहिनि, कंबर शिदारकोट लाड़काणे जा पेशंट अक्सर करे डॉक्टर साहिबु जा ईंदा आहिनि, ॾोकरी वटि, हा मुंहनि जे दड़े ॾोकरी जा जेको आहे सो पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा रहंदा आहिनि, त ॾिसो हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं उहे अचनि था। नवाब शाह त आम आहे हिकिड़ो, या पका चांग, अकरी, चूंडके, नारे जा माण्हू अचनि था त उन्हनि खे बि हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं अचनि था, दादू जोही खां अचनि था, जामशोरे खां अचनि था। अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो। डॉक्टर साहिबु, असीं गुज़ारिश कंदासीं तव्हांखे त इन खां अलावा हीअ त अॼु मिसाल जेको मौज़ू आहे माउथ अल्सर यानी वात जो अल्सर वग़ैरह जो माना वात बि नाहे पटिबो, इन ते हिकिड़ो ॿियो बि थींदो आहे जेके माण्हू गुटको या अहिड़ी शइ खाईंदा आहिनि त उन्हनि जो बि वात नाहे पटिबो, उन्हनि खे कैंसर जो ज़्यादा हिकिड़ो चांस ऐं थी वेंदो आहे घणनि खे।
1: जी साईं, बिल्कुलु, असां लास्ट प्रोग्राम में बि इहो तज़किरो कयोसीं त जॾहिं केरु यानी गुटको इस्तेमालु कंदो आहे त हुनजो वात बि जेको आहे सो यानी पहिरियां ईअं सम्झो त थोरो खुलंदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो वात पटिजणु जेको आहे सो हुननि जो ख़तमु थी वेंदो आहे, यानी वात बि न खोले सघंदा आहिनि, ऐं उनखे इहा जेको आहे सो गले जी कैंसर थी वेंदी आहे ऐं पोइ पेशंट उहो जेको आहे सो यानी लाचार थी पवंदो आहे। लेकिन असां वटि इन ई जे लास्ट प्रोग्राम में असां चयोसीं त चाहे स्मोकिंग करे थो या जेको आहे सो गुटको इस्तेमालु करे थो त उहो जेकॾहिं शख़्स बचणु चाहे थो त असां वटि होम्योपैथिक में हुनजो कामयाबु इलाजु आहे ऐं हू जेको आहे सो जेकॾहिं कंहिं अदे सां इहा वेदन आहे या तकलीफ़ आहे त असांजी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते बिल्कुलु जेको आहे सो अचनि ऐं असां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदासीं जंहिंसां हू बिल्कुलु उन जेके मुज़र असरात उन जा थी विया आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा ऐं गॾो गॾु जेको आहे सो हुनजी उहा जेकी आदत आहे उहा बि जेको आहे सो कटिजंदी वेंदी आहे। मां ज़रूरु जो जेको आहे सो

मौजूद हूंदी आहे ऐं जॾहिं इहो इलाज थींदो आहे त उन में पितो ई हुनखे कढी छॾींदा आहिनि लेकिन असांजी जेकी होम्योपैथिक दवा हूंदी आहे उहा उहो कमु कंदी आहे जो अंदरि हुनखे ॻारे छॾींदी आहे ऐं उते ख़तमु करे छॾींदी आहे या त कहिड़ी तकलीफ़ थिए थी या जेकी इहे दवा उनजो डायग्नोस कीअं कराए हिकु त उनजो सोनोग्राफ़ी जॾहिं अल्ट्रासाउंड कराइबो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त गाल ब्लेडर स्टोन आहे या जेको आहे सो गाल ब्लेडर स्टोन केतिरी आहे ख़बर पवंदी आहे लेकिन उन मां जेकी कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि उहो इहो थींदी आहे त जेको आहे सो दिल कची थींदी आहे उल्टी वांगुरु दिलि थींदी आहे ऐं हांव में जेको आहे सो उनखे शदीद पेशंट खे सूरु पवंदो आहे तक़रीबन इहो सूरु राति जे टाइम में जेको आहे सो ज़्यादा उथंदो आहे कहिड़े बि टाइम ते पइजी सघे थो लेकिन ज़्यादा राति जे टाइम में उनखे पइजी सघे थो अहिड़ियूं गर्म अशिया या चटपटीशंस ज़्यादा इस्तेमालु करण सां या तकलीफ़ जेको आहे सो वधी वेंदी आहे ऐं जॾहिं तकलीफ़ वधंदी आहे त मां पहिरीं ॻाल्हि की त पेट फूलिजी वेंदो आहे ऐं अव्हांखे जेको आहे दिलि कची ऐं उकारा ऐं हांव में सूरु उन खां पोइ गॾु गॾु जॾहिं तकलीफ़ वधी बि वेंदी आहे त फीवर बि अव्हांखे महसूसु थींदो आहे ऐं एतिरे क़दुरु जो पेशंट खे तकलीफ़ वधींदी आहे जो पेशंट हॉस्पिटलाइज़ वञी थींदो आहे पुटूं वग़ैरह थींदियूं आहिनि जीअं मां पहिरीं ॻाल्हि की त अल्ट्रासाउंड वग़ैरह थींदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे गाल ब्लड टेस्ट छो जो जॾहिं थोरी